नमस्कार श्रोते हो, आकाशवाणीच्या या विशेष मराठी कार्यक्रमात मी सागर शिंदे सर्व रसिक श्रोत्यांचे मनःपूर्वक स्वागत करतो। सध्या वैशाख वणवा पेटलाय, सूर्याची प्रखर किरणं धरणीच्या तृष्णा वाढवत आहेत। अशा या कडक उन्हाळ्यात मनात पहिलं विचार येतं तो पाण्याचा, शीतलतेचा। आणि पाण्याचा विचार आला की डोळ्यांसमोर उभी राहते ती स्वर्गावरून पृथ्वीवर अवतरलेली गंगा आणि भागीरथाचे ते अपार कष्ट। होय, ज्येष्ठ माहाच्या दशमी अर्थातच गंगा अवताराचा हा आजचा दिवस। श्रोते हो, कल्पना करा, हिमालयाच्या उत्तुंग शिखरावरून भगवान शंकराच्या जटामधून जेव्हा गंगा या भूतलावर अवतरली तेव्हा तिच्या मनात एकच आर्त हाक होती या धरणीला सुजलाम सुफलाम करण्याची, मानवी पशु पक्ष्यांची तृष्णा भागवण्याची। ज्या गंगेच्या एका थेंबासाठी भागीरथाने पिढ्यानपिढ्या कठोर तपश्चर्या केली तीच गंगा आज जणू आपल्याला आळवून सांगते, माझं रक्षण करा। पण आजची परिस्थिती काय आहे? आज जेव्हा या कडक उन्हाळ्यात आपण जागोजागी कोरडी पडलेली नदीपात्रे पाहतो तेव्हा संवेदनशील मनाचं हृदय हेलावून गेल्याशिवाय राहत नाही। श्रोते हो, निसर्गाने आपल्याला दिलेलं हे जल म्हणजे खरं जीवन आहे। आज वैशाख वणवा दारात उभा आहे आणि पाण्याचा प्रत्येक थेंब जणू अमृतासारखा मौल्यवान झाला आहे। भागीरथाने गंगा पृथ्वीवर आणली हे खरं, पण ती वाहती ठेवणं, तिचं रक्षण करणं ही आज आपली आणि तुमची म्हणजेच आम्हा सर्वांची नैतिक जबाबदारी आहे। जलसंधारणा ही केवळ भिंतीवर लिहिण्याची घोषणा नाही, तर ती आजच्या घडीची सर्वात मोठी गरज आहे। पाणी अडवा, पाणी जिरवा, कारण आज वाचवलेलं पाण्याचं प्रत्येक थेंब हेच आपल्याला उद्याचं समृद्ध भविष्य ठरणार आहे। चला तर मग थेट आपल्या मनाचा ठाव घेणाऱ्या पाणी ह्या चित्रपटातले शंकर महादेवन ह्यांच्या स्वरात यापुढील सुमधुर गीत ऐकूया।

श्रोते हो, गंगेचं पाणी जसं पवित्र आणि ऊर्जा देणारं आहे, तसंच या भारतभूमीवर अशा काही क्रांतीसूर्यांचा जन्म झाला ज्यांच्या विचारांची गंगा आजही करोडो तरुणांच्या मनात देशभक्तीचं रक्त सळसळत ठेवते। असेच एक महान क्रांतीसूर्य, अथांग सागरासारखे उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, येणाऱ्या 28 मे रोजी त्यांची जयंती आहे। आज सावरकरजींच्या विचारांची, त्यांच्या त्यागाची वार्ता करताना मन अभिमानाने भरून येतं। सावरकर म्हणजे केवळ एक नाव नाही, तर तो एक धगधगता यज्ञ आहे। अंदमानच्या त्या काळकोठडीत हातपायात बेड्या असतानाही ज्यांच्या लेखणीतून स्वातंत्र्याची महाकाव्य जन्माला आली, ते सावरकर। त्यांनी केवळ क्रांतीची मशाल पेटवली नाही, तर समाज सुधारणा, भाषाशुद्धी आणि विज्ञानाचा पुरस्कार केला। त्यांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे देशासाठी वाहिलेली समिधा होती। मातृभूमीला परकीय दास्यातून मुक्त करण्यासाठी अंदमानच्या आयुष्य अमानुष छळ सोसताना त्यांच्या डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त आपली भारत माता होती। समुद्राच्या अथांग लाटेकडे पाहत मातृभूमीच्या भेटीसाठी व्याकुळ झालेले सावरकर जेव्हा आपण आठवतो, तेव्हा व अंगावर रोमांच उभे राहते। त्यांच्या अंतःकरणाची तीच व्याकुळता, तोच तळमळा त्यांच्या शब्दातून थेट आपल्या काळजाला ठाव घेतो। चला तर मग ऐकूया मंगेशकर कुटुंब यांनी एकत्र गायलेली सावरकरांची तीच अजरामर कलाकृती।

0: सागरा प्राण तळमळला। या गीताने आपल्या सर्वांचेच डोळ्यांचे कडे ओले केले असतील यात शंका नाही। स्वातंत्र्यवीर सावरकरांची हीच जाज्वल्य देशभक्ती आणि हीच स्वाभिमानी वृत्ती आपल्याला आपल्या पूर्वजांच्या अलौकिक पराक्रमाची आठवण करून देते। आणि श्रोते हो, जेव्हा जेव्हा पराक्रम, न्याय, त्याग आणि दातृत्वाचा इतिहास निघतो तेव्हा माळव्याच्या मातीचे आणि सुवर्ण अक्षरांनी लिहिलेले होळकरशाहीचे नाव सर्वात अग्रक्रमाने घेतले जाते। श्रोते हो, येत्या 31 मेला आपण सर्वजण पुण्यश्लोक मातोश्री अहिल्याबाई होळकर यांची जयंती अतिउत्साहाने साजरी करत आहोत। याच औचित्याचा धागा पकडून आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहे होळकरशाहीच्या जाज्वल्य इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि प्रसिद्ध इतिहासकार श्री सुनील गणेश मतकरजी। चला तर मग त्यांच्याकडून जाणून घेऊया मातोश्री यांनी आपल्या मालव्यासाठी केलेले जलप्रबंध आणि जलसंरक्षण। नमस्कार श्रोते हो, आपण सर्वांना माहीतच आहेत की येत्या 31 मे रोजी आपण पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करत आहोत। सध्या संपूर्ण देश कडक उन्हाळा आणि पाण्याच्या टंचाईचा सामना करत आहे। अशा वेळी सुमारे 250 वर्षांपूर्वी अहिल्यामातांनी जलसंधारणात जी दूरदृष्टी दाखवली ती आजच्या काळासाठी अत्यंत मार्गदर्शक आहे। या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत होळकरशाहीचे अभ्यासक आणि इतिहासतज्ज्ञ श्री सुनील गणेश मतकर सर। सर, कार्यक्रमात आपले खूप खूप स्वागत आहे।
1: नमस्कार
0: सर। आज आपण जागोजागी पाण्यासाठी टँकर्स धावताना पाहतो, पण 18व्या शतकात जेव्हा आजच्या सारखी आधुनिक उपकरण नव्हती तेव्हा मातोश्री अहिल्याबाईंनी जलव्यवस्थापनाचं महत्व कसं ओळखलं, त्यांच्या या दूरदृष्टीची सुरुवात कशी झाली?
1: मातोश्री अहिल्यादेवींचं घोषवाक्यच होत, सत्ता आणि सामर्थ्याच्या बळावर ईश्वराने माझ्याकडे जे जे कार्य सोपवलेलं आहे ते मला करणं भागच आहे। या घोषवाक्याच्या अनुसार उन्हाळ्याच्या काळामध्ये पाण्याची व्यवस्था याची दूरदृष्टी अहिल्याबाईंची इतकी तीक्ष्ण होती की त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये जे गुन्हेगार होते त्यांना त्या सहसा शिक्षा तर करत नसत, पण जेव्हा काही मोठा गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा द्यायची, म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्षाचा कारावास देण्याची शिक्षा त्यांना ठोठावली जायची। तर या कारावासमध्ये असलेल्या सगळ्या कैदींना एक कार्य सोपवलं जायचं की जवळपास असलेल्या तलावाजवळ किंवा नदीजवळ किंवा मोठ्या विहिरीजवळ तुम्ही जवळजवळ 200 मीटरच्या अंतरावर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रस्त्याच्या कडेला हौद बांधायचे। त्याची व्यवस्था म्हणजे अशी होती की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक समजा की प्रत्येक हौदावर 4 ते 5 माणसांची कैद्यांची ड्युटी लावल्यानंतर त्याला ते हौद भरायचं आणि त्याच्या पुढचा हौद त्या दुसऱ्याच्या 5 कैद्यांनी भरायचा, त्याच्या पुढचा हौद दुसऱ्या 5 कैद्यांनी भरायचा, अशी एक लिंक लावून म्हणजे रिले दौड ज्याला म्हणतात आजच्या काळात, अशी ती व्यवस्था करून पाणी पुढे नेण्याची व्यवस्था मातोश्री मासाहेबांनी केली होती। त्यांची दूरदृष्टी याच्यामध्ये अशी होती की याचे त्यांना 2 फायदे व्हायचे, एक तर जो कैदी होता त्याला शिक्षाही व्हायची आणि दुसरा त्याच्याकडून हे कठीण कार्य करून घेतलं जायचं, त्याच्यामुळे त्याचं शरीर बलिष्ठ होतं, त्याचं शरीर बलिष्ठ झाल्यानंतर त्याला ते प्रोत्साहन द्यायच्या की बाबा तुला दिलेली शिक्षा पूर्ण झालेली आहे, आता तू माझ्यासाठी माझ्या सैन्यासाठी आपल्या राज्याच्या रक्षणासाठी माझ्या सैन्यामध्ये तू भरती हो। तर या उद्देशाने एक पंथ दो काज म्हणजे जे आज आपण म्हणतो ते कार्य व्हायचे।
0: सर, अहिल्या मातांनी केवळ महेश्वर किंवा इंदोर मध्ये नव्हे तर देशभरात 100 विहिरी आणि बरवा बांधल्यात, त्यांच्या या जलरचनांचे तांत्रिकी वैशिष्ट्य काय होते आणि उन्हाळ्यात प्रवाशांची तहान भागवण्यासाठी त्याचे नियोजन कसे केले जायचे?
1: मातोश्रींनी ठिकठिकाणी घाट बांधले। नाही, अगदी बरोबर आहे, घाट बांधण्याच्या मागचा नदीकाठी घाट बांधण्याच्या मागचं कारण फक्त हेच होतं की त्या घाटावरून नदीच्या खोल भागामध्ये प्रजेला जाऊन धोका होऊ नये आणि त्यांना व्यवस्थित स्नान संध्या किंवा पाणी भरण्यासाठी व्यवस्थित जागा मिळावी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी त्यांनी घाट जे बांधलेले आहेत ते नदीचा प्रवाह थांबवून कुठेही घाट त्यांनी बांधलेला नाही आहे. इतिहासामध्ये याची नोंद आहे की घाटाची जी नीव असते त्या नीवमध्ये कमलदलाची आकृती तयार करून त्याचा पाया भक्कम तयार केला जायचा. ही खूप मोठी दूरदृष्टी होती की आतमध्ये जे डोबरे किंवा त्याचा पाया बनवलेला आहे त्या पायांना कमलदलाची आकृती देऊन त्या आकृतीला जेव्हा घाटाखालचं पाणी सतत स्पीडने प्रवाहित होत असतं घाटासमोरून जेव्हा जातं तेव्हा त्याच्यामध्ये घाटाजवळ कधीही भवरे बनणार नाही. आपण कुठल्याही घाटावर गेला असाल

0: तर ही हे वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळेल की जसं आपण महेश्वरला गेला तर महेश्वरला नदीचा प्रवाह इतका तीव्र आहे, पण घाटाजवळ पाणी जेव्हा आल्यानंतर त्याचा वेग थोडा कमी होतो आणि भंवर अजिबात तिथे येत नाहीत. इतके यात्रेकरू असतात, इतके प्रवासी असतात, इतके नावाडी असतात, पण कोणीही नावाडी किंवा कोणी त्या भंवरमध्ये फसलेला नाहीये. तर ही अतिशय सुयोग्य पद्धत मातोश्रींनी त्या काळी पुराणाचं अध्ययन करून त्यात दिलेल्या माहिती अनुसारच सगळे घाट बांधायची पद्धत त्यांनी सुरू केली होती.
1: सर, नर्मदा नदीवर महेश्वरचा घाट असेल किंवा इतर ठिकाणाचे घाट, हे केवळ धार्मिक कारणाची नव्हे तर ते जलसंधारणाचे उत्तम उदाहरण होते असे म्हटले जाते. घाटांच्या बांधकामातून नदीचे पाणी अडवणे आणि भूजल पातळी वाढवणे यात मातोश्रींचे काय नियोजन होते?
0: अगदी बरोबर आहे. केवळ महेश्वर किंवा इंदूरच नव्हे, मातुश्री अहिल्यादेवींनी आपल्या देशाच्या चारी धाम, सप्तपुरी, 12 ज्योतिर्लिंग या सगळ्या तीर्थक्षेत्रांमध्ये सनातन धर्माच्या पवित्र स्थळांवर विहिरी बांधल्या, अन्नछत्र बांधली, मंदिरांचा जीर्णोद्धार केला, घाट बांधले, तलाव बांधले. म्हणजे त्या काळी त्यांची दूरदृष्टी तेव्हा पासूनच होती. म्हणजे त्यांचंच हे वाक्य होतं की पाणी अडवा आणि पाणी जिरवा. त्या पावसाळ्याचं पाणी ठिकठिकाणी शेतकऱ्यांना पाणी अडवण्यासाठी प्रेरित तर करायच्याच, पण जिथे जिथे त्यांनी मंदिरांचं जीर्णोद्धाराचं कार्य केलं त्या ठिकाणी त्यांनी भिल्ल आदिवासी या लोकांना घेऊन, आदिवासी क्षेत्रातल्या लोकांना घेऊन त्यांनी कोणते जीर्णोद्धाराचं कार्य नदीकाठी जरी केलं असेल तर नदीकाठी सर्वात अगोदर त्यांनी एक विहीर म्हणजे त्या बांधायला सुरुवात करून विहिरीपासूनच बाकी सगळे कार्य करायचे. म्हणजे त्याचा परिणाम असा व्हायचा की त्या विहिरीतून त्या कार्य करणाऱ्या, त्या एवढं मोठं काम करणाऱ्या मजुरांना त्या विहिरीचं शुद्ध पाणी प्यायला मिळायचं. आणि पुढे जाऊन जेव्हा त्या मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण व्हायचा त्या मंदिराच्या वाटसरूंसाठी, यात्रेकरूंसाठी पाण्याची सोय सतत होत राहायची. तसंच जेव्हा रस्त्याच्या कडेकडेला किंवा गावागावांमध्ये त्यांनी विहिरी बांधल्या, विहिरी बांधल्या, बारवा बांधल्या, मोठमोठ्या बारवा बांधल्यात. या बारवा ही अशा टेक्निकनी बांधलेल्या आहेत की उन्हाळ्याच्या वेळेस जेव्हा पाण्याचा त्रास होईल, जेव्हा पाणी विहिरींच्या बारवांच्या तळाशी जाईल, तेव्हा त्या पाण्याला आपल्यापर्यंत घेऊन येण्यासाठी त्या प्रजेला त्रास होऊ नये म्हणून आपण पाहू शकता की आज कित्येक अशा बारवा आहेत, म्हणजे बहुतेक बारवा अशा आहेत की ज्यांना पायऱ्या आहेत आणि त्या पायरीवरून आणि सतत अशा व्यवस्थित पायऱ्या आहेत की एकेका वेळेला 20-20, 22-22 माणसं वेगवेगळ्या दिशेच्या पायऱ्यांनी खालपर्यंत उतरून पाणी आपल्या घरापर्यंत घेऊन जाऊ शकतात.
1: सर, जलसंधारणाचा थेट संबंध पर्यावरणाशी असतो. सध्या वाढत्या तापमानामुळे आपण त्रस्त आहोत. अहिल्याबाईंनी पाण्याच्या स्रोतांचे रक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि जंगलाचे रक्षण करण्याचे आदेश दिले होते का? याबद्दल इतिहासामध्ये काय नोंद आहे?
0: हो हो, अगदी. वन पर्यावरणाबद्दल त्यांची खूप मोठी दूरदृष्टी होती. म्हणजे त्या एक तर न्यायप्रिय होत्या आणि त्यांचा न्याय असा असायचा की सगळ्यांना तो मान्य असायचा. जेव्हा जेव्हा दोन भावंडांमध्ये शेतीची जमीन किंवा पडीक जमीन याच्यावर वाद व्हायचा तर त्या वादाला संपवण्यासाठी त्या इतक्या दूरदृष्टी होत्या, ती वादग्रस्त भूमी त्या स्वतः आपल्या राज्यामध्ये सामील करून घ्यायच्या आणि त्याचा मोबदला म्हणून त्या व्यक्तीला दुसरी जमीन द्यायच्या. आणि ही जी जमीन त्यांनी वादग्रस्त म्हणून आपल्या राज्यात सामील केलेली आहे, राज्याची जमीन म्हणून सामील केलेली आहे, त्या जमिनीला ते गोचर भूमी म्हणून ती सुरक्षित करून घ्यायच्या. काय व्हायचं की त्यांना खूप मोठा त्रास व्हायचा की जेव्हा कास्तकार त्याचं शेत जेव्हा पिकावर यायचं, शेत पिकल्यानंतर जेव्हा वेगवेगळे पक्षी तिथे खूप मोठ्या संख्येने येऊन त्याचं ते पिकलेलं अन्न भक्षण करून घ्यायचे तर कास्तकार त्या पक्ष्यांना मारायचा. तर ते त्याला सांगायचे की तू असं करू नको की तू जेव्हाही शेती करशील तेव्हा तुझ्या शेतीतला एक छोटासा भाग या पक्ष्यांसाठी, या चौपाया पशूंसाठी तू राखून ठेव, कारण हेही जीव आहेत, यांनाही प्रकृतीने आपल्यासारखं नेमलेलं आहे, हेही प्रकृतीचेच कार्य करत आहेत, आपणही प्रकृतीचेच कार्य करत आहोत, तर तुला हे सगळं कार्य करायचं आहे. तर अशा दृष्टीने ते कास्तकारांना आणि प्रजेला सुद्धा प्रेरित करायच्या.
1: सर, एक अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारावासा वाटतंय. आज 21व्या शतकात जेव्हा आपण पाणी वाचवा अशी घोषणा देतो, तेव्हा अहिल्याबाई होळकर यांनी 250 वर्षांपूर्वी केलेल्या कामातून आजच्या पिढीला कोणता मुख्य धडा घेतला पाहिजे?
0: पर्यावरण रक्षणाबद्दल जर आपण म्हटलं तर मातोश्री पर्यावरण रक्षणाच्याही खूप मोठ्या प्रेरक होत्या. म्हणजे त्यांचं मॅनेजमेंटच तसं होतं की आता आपण साधारण म्हटलं की मातोश्री अहिल्यादेवी शिवभक्त होत्या, तर त्यानुसार त्या प्रत्येक दिवशी 16,000 शिवलिंगाचं सहस्रलिंगार्चन करायचा. दूरदृष्टी बघा कशी होती की त्या प्रत्येक शिवलिंगामध्ये एक दलीय बीजाचा एक अन्नाचा कण ठेवला जायचा. प्रत्येक शिवलिंग म्हणजे 16,000 शिवलिंगांमध्ये मग दुसऱ्या दिवशी त्याचं शिवलिंग तयार करून त्या शिवलिंगाचं पार्थिव पूजन करून त्याचं सहस्रलिंगार्चन करून संध्याकाळच्या वेळेस ते सगळे शिवलिंग नर्मदेच्या काठी जाऊन ते विसर्जित करण्यात यायचे. माझे वडील डॉक्टर गणेश मतकर यांनी संशोधन करताना हे पाहिलं, हे जाणवलं की ती दूरदृष्टी अशी होती की त्या म्हणायच्या की मी माझ्या रामला आणि माझ्या मावशीला म्हणजे नर्मदेत विचरण करणाऱ्या त्या नर मासोळीला राम म्हणायच्या आणि मादा मासोळीला त्या मावशी म्हणायच्या, तर यांच्यासाठी सकाळ संध्याकाळ ते दाणा तर टाकायच्याच, पण त्यांना सतत वाटायचं की नर्मदेच्या तळाशी बसलेल्या जलचरांच्या भोजनाचं काय. तर हे शिवलिंग जे तयार व्हायचे त्याच्यामध्ये अन्नाचा एक कण ठेवला जायचा, आदल्या दिवशी ते शिवलिंग जेव्हा विसर्जित करायचे तर पाण्याच्या ओलाव्यामुळे तो अन्नाचा दाणा ओला होऊन जायचा आणि तो ओला दाणा आणि शिवलिंगाची जड माती ही नर्मदेच्या काठी जाऊन मग तळाशी बसायची आणि ती माती शिवलिंगाची माती जेव्हा विरघळायची त्याच्यातून तो अन्नाचा कण निघायचा, तो अन्नाचा जो एक दाणा असायचा तो दाणा नर्मदेच्या तळाशी असलेल्या जलचरांचं भोजन असायचं. म्हणजे किती दूरदृष्टी हे की मातोश्री पशुपक्ष्यांचं चौपाया जनावरांचं लक्ष तर ठेवायच्यात, पण नर्मदेच्या तळाशी असलेल्या जलचरांचं सुद्धा त्या लक्ष ठेवायच्या.
1: सर, आपण आपलं एवढं मौल्यवान वेळ आमच्या आकाशवाणी मराठीच्या श्रोत्यांसाठी दिलं त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानतो, खूप खूप धन्यवाद करतो.
0: हा म्हणजे आपण जेवढी आज प्रश्न विचारले ते मोठे खूप सारगर्भित होते आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे हा जवळजवळ 1 तास ते 1.5 तासाचा भाग आहे, थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केलात. आपण आकाशवाणीसाठी मला बोलवलेत, आपले मनपूर्वक अभिनंदन. नमस्कार. जय मातोश्री अहिल्या.
1: श्रोते हो, आजचा आमचा हा विशेष कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. तर मग पुन्हा भेटूया पुढच्या सोमवारी ह्याच आपल्या मराठी कार्यक्रमात. नमस्कार.